0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: रेस्टोरेंट व्यवस्थापन का लागी डिजिटल सोल्यूशन मुगुसा.